0: गावे को ताण होवे किसै ताण,
1: गावे को दा चाने निसान,
0: गावे को गुण वडियाईया चार,
1: गावे को विद्या विखम विचार,
0: गावे को साज करे तन खेह,
1: गावे को जी लै फिरदे,
0: गावे को जापै दिसै दूर,
1: गावे को वेखे हादरह दूर,
0: कथना कथी ना आवै तोट,
1: कत कत कथी कोटी कोट कोट,
0: देंदा दे लैं दे थक पाहे,
1: जुगा जुगंतर खाई खाए,
0: हुक्मे हुक्म चलाए राहो,
1: नानक विकसै वे परवाओ,
0: साचा साहिब साच नाए।